काही मीडिया होता प्रोफेसर कार्याच्या दर्यात अडचणीची कनिष्ठ आहोत याचा सुद्धा प्रश्न केला जाईल. ही होते पुरामची सोडली देशाच्या जवळ चिन्ह काही प्रकारे घेतला तुम्ही